त्रिपडे झालो सोते काय सोंजू सकालो सोते काय सोंजू सकालो डोंगरे डोंगर माकर बिहा गहल चहल देखो पुरुचे जंगल देखो पुरुचे जंगल मारि नौचे ततला धुका नि त्रिपडे झालो सोते काय सोंजू सकालो।